0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
5: अजी सुनते हो?
6: हाँ सुनी तो रहा हूँ.
5: क्या सुन रहे हो?
6: रेडियो पुनेरी आवाज.
5: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, तू सावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुट.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। माझ्या रसिक मित्रांनो, आपण मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास या संदर्भात पाहत होतो। आणि मागच्या भागात आपण पाहिलं की आईने लग्नाचा विषय काढल्यावर नरेंद्र कसा उसळला ते। आईचा कंठ दाटून आलेला आहे, तिने डोळ्याला पदर लावलेला आहे, त्यावेळेला समोरची व्यक्ती म्हणते शांत व्हाई, काही वाईट वाटून घेऊ नका, अमुक एक गोष्ट व्हावी असा ईश्वरी नेमानेम असला तरी ती गोष्ट होणारच। ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे आणि नाहीच होणार असा संकेत असला तर ती कालयत्री घडवणंही कोणाला शक्य होणार नाही। इथेच मी खाली एक फलक पाहिला, त्याच्यावर हेच वाक्य आहे, तुमच्या भाग्यात आहे ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि ते तुमच्या जे तुमच्या भाग्यात नाही ते कोणीही तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही, याच्यावर या मास्तर महाशयांचाही विश्वास होता। नरेन उद्योगी धडपडी आहे, प्रतिभावान आहे, विद्वान आहे, सारं काही करतोय, जे काही करतोय ते प्रामाणिकपणे करतो, पण पुष्कळ वाटतं की आम्ही त्याच्यात असलो तरी तो आमच्यात नाही, केवळ निमित्त मात्र, केवळ योगायोग किंवा कर्तव्य भावनेनेच तो आमच्यात राहतो। नाही आई, नरेंद्रनाथ म्हणजे दत्त घराण्याला मिळालेले एक ईश्वरी वरदान आहे आम्ही असं समजतो। परिसासारखे ते परिस जसा कुठल्याही धातू लागला की सोन्यात रूपांतर होतं, आपण मात्र पत्थर राहणंच तो पसंत करतो, तो तर त्याचा कर्मयोग। अरे कोणाला परिस सापडलाय मास्तर महाशय, तुम्हाला की काय, लवकर आणा इकडे, आम्हाला त्याची गरज आहे, नरेंद्रने हास्याच्या गडगडाटात प्रवेश केला आणि विचारता झाला। त्यांना नाही सापडला, तूच तो दगड आहे असं मीच त्यांना समजावून सांगत होते। का बर, शेजारी भाऊबंद कोणी टेंगूळ आल्याची तक्रार घेऊन आला होता की काय, घ्या आता, ऐका अकलेचे तारे स्वारीचे। भुवनेश्वरी आत जाण्यासाठी उठली होती। कसे आला होतात महेंद्र महाशय? मातुश्रींच्या दर्शनासाठी। अच्छा, अगं आई, मास्तरांना काही तीर्थप्रसाद दिला की नाही? तीर्थ प्रसाद? अगं तुझ्या दर्शनासाठी आले होते म्हणतात, मग दर्शनानंतर काय मिळतं? विद्वान मनुष्या, त्यांनी दर्शन माझं घेतलं असलं तरी प्रसाद तुला आणलाय, आणि तीर्थ ते मी पाठवून देते ना आतून। थांब, आता जाऊ नको बाहेर, बरंच काही बोलणं झालं असेल, बरंच सांगत होत्या त्या। हो, तुमच्या निमित्ताने सारच त्यांच्या मनात अवघडलेलं ते सर्व, ती खूप आधीर झाली आहे मला संसारात अडकवण्यासाठी, त्यात काही चूक आहे का? छे छे, आईच्या दृष्टीने बरोबर, मलाही कधी कधी वाटत की माझ्या नियतीला ओळखण्यात काहीतरी चूक होत नाहीये ना, का मृगजळाच्या मागे धावतोय मी? मृगजळ? कुठलं मृगजळ? दक्षिणेश्वर? नाही महाशय, मला नाही असं वाटत, संसारात एवढा का फसत चाललोय, अडचणींनी माझा पाठपुरा रोज का चालवलाय, रोज उठून झोळी घेऊन इतकी वणवण का करतोय मी? रोजचा नकाराचा पाडा घोकीत जावं तर तिथे सोन्यासारखे माझे छोटे भाऊ, बहीण, आई उत्कटतेने माझ्याकडे निरखून पाहत आहे, काहीतरी करेल हा. तिकडून पाठवलेले सज्जन माझ्याकडे येतात, माझा किती आदपात झालाय, माझं किती पतन झालंय पाण्यासाठी. भर उन्हातून चालता चालता पायाला फोड आले तर त्यावेळी पाणी देण्यासाठी सुद्धा तुमच्या कलकत्त्यातले लोक तयार नाहीत. परवा असाच थटकून भटकून मरगळून एका बागेत जाऊन बसलो, एका पुतळ्याच्या सावलीत. वाटलं आता बेशुद्ध होईल. तो दोन मित्र तिथं मला असा पडलेला पाहून माझ्याजवळ आले. मला सावध करीत त्यांनी मला पाणी दिलं. एकानं माझं सांत्वन करण्यासाठी अगदी गोड आवाजात गाणं सुरू केलं, बैचे कृपाधन ब्रह्मनिश्वास पवने. त्याच्या कृपाधनीमूत होऊन ब्रह्मनिश्वासाच्या रूपाने वायूमध्ये वाहत आहे. दोन्ही खानाने हात झाकून मी जोरात ओरडलो, बंद करा ते गाणं. भरल्या पोटावर हात फिरवीत गोळवायचं त्या अध्यात्म आहे ज्यांना अन्नाची वस्त्राची ददात नाही. उंची रेशमी गादीच्या पलंगावर वर पंखा हातात असताना अर्धवट तंद्रीत म्हणायला ते उत्तम असेल, पण त्याची पीडा मला का देतोस. माझ्या हालिकीची, माझ्या दारिद्र्याची, माझ्या भुकेने तडफडणाऱ्या आईभावांची का थट्टा करतोस. बंद कर तुझं ते संगीत आणि बडबड. एकेकाळी मी याच्यात अडकलो होतो. भुकेल्या पोटी अन्न की ब्रह्मज्ञान घालणार. मास्तर असे कित्येक दिवस गेले असतील ज्या दिवशी घरात काही नाही म्हणून काही खोटं नाटं सांगून मी उपाशी राहिलोय. हे मी तुम्हाला मागच्या या भागात बोललोच होतो. मी एकटा लढेन. सिंह गलित गात्र होऊन अगतिक झाला म्हणजे गवत खाईल की काय. मी एकटा लढेन, प्राणपणाने लढेल, एकटा चालेन, वाटेल तितकं चालायची तयारी माझी. पण ही जीवनाची लढाई मला जिंकायची आहे, हरायची नाही. या पुढे सर्व गोष्टी क पदार्थ आहे. मी ठामपणे सांगेल, होय मी नास्तिक झालोय, तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुमचं भलं बोर तुम्हाला लखलाभो. तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, मला माझ्या रस्त्याने जाऊ द्या. अन्नाचा कण मिळवण्यासाठी ऊर फुटेपर्यंत धडपड करू नये. निराशेचे नगाराचे दगडधोंडे खात बसलेल्या अभाग्याने आपली निराशा आणि भुकेची आग भिजवण्यासाठी दारूचा पेला जवळ केला किंवा प्रसंगी अजून काही केलं तर त्याचं काय चुकलं. पण मी विचलित होणार नाही. अशाच गाव गप्पा पराचा कावळा कथन करून ठाकूरांना ऐकवल्या गेल्या. माझी वेदना समजून घेण्याची कोणाची तयारी नव्हती आणि पात्रता तर नव्हतीच. जाता येता रोजचा संग्राम करताना, रोजची लढाई करताना सर्व शक्तिमान ईश्वराला प्रार्थना करतो की माझी तडफड तळमळ समजू दे, बाकी सारं खोटं वाटू दे. मास्तर महाशय, सहनशक्तीला मर्यादा असतात. पिंजऱ्यात सापडलेल्या नरकेसरीला तर पोर सोरही दगड मारतात. नाही नरेंद्रनाथ, तुमच्या साठी ठाकूर खरंच रात्र दिवस तळमळत असतात. ते म्हणतात मी त्याच्यासाठी दारोदारी भीक मागेल. परत परत येऊन सांगितलं त्याच्यावर संतापून ठाकूर म्हणाले, जा मूर्खांनो, वाटेल ते बडबडू नका. परत असं काही सांगितलं तर तुमच्या तोंडही पाहणार नाही. असं तुमच्याबद्दल वाईट साईट बोलणाऱ्यांना त्यांनी दटावलं. आईनंच मला सांगितलंय नरेंद्रचं असं कधीच होणार नाही. खरंच ठाकूर तुमच्या बेटीसाठी आसुसले येतो, कोणत्या तोंडाने येऊ. आणि असल्या बोलण्यात घालवायला वेळ मला वेळ नाही. दक्षिणेश्वरी कधी येऊ म्हटलं तरी अडचण तीच. गाडी भाड्याला तरी द्रव्य लागतं, ते कुठून आणायचं. बरं, आज भवेश्वरांकडे गेला होतात ना. हो गेलो होतो. मग इतक्या आधी येऊन काय उपयोग, पुढे केव्हा तरी या. म्हणजे जवळजवळ नाहीच जमण्यासारखं. काळजी करू नका, ते काम माझ्याकडे लागलं. मी ईश्वर चंद्राशी बोलतो, त्यांनी माझ्याजवळ कबूल केलेलं आहे. तुम्हाला माहीत नाही, मीही त्यांच्या संस्थेचा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. आमच्या संस्थेचं बहु बाजार भागात एक हायस्कूल आहे. तुम्हाला मी हे सांगणारच होतो, तुमची हरकत नसेल तर बहु बाजार शाळेचे मुख्याध्यापक म्हणून तुमची नेमणूक करता येईल. मनापासून धन्यवाद महाशय, फार चांगली बातमी सांगितली. अंगाचा दहा दहा करणारा उन्हाळा संपून पावसाची सर यावी असं नरेंद्रला वाटू लागलं। अशा रीतीने नरेंद्रची गाडी थोडीफार मार्गाला लागत होती आणि शेवटी सगळ्यांची धडपड, गुरुचा आशीर्वाद कामी आला आणि नरेंद्रनाथ दत्त बीए बो बाजार विद्यासागर हायस्कूलचे हेडमास्टर झाले। काळी पॅन्ट वर अल्पाकाची बंद गळ्याचा कोट, कुरळे केस, अंगाभोवती शाल, हातात छत्री, एका हातात पुस्तक, मुखावर जरी गंभीरता असली तरी डोळे अतिशय तेजपूर्ण असे नरेंद्र महाशय हायस्कूल जाताना दिसू लागले। विद्यार्थ्यांनाही आपले नवीन मुख्याध्यापक दिसू लागले, पण नरेंद्रला स्वतःला मात्र ते दिसत नव्हतं। त्याचं अजूनही रोजचं शोधणं आणि भटकणं संपलं नव्हतं। घरातली वादावादी आणि काळजी किमान या घडीला मिटली होती। त्याला रात्रीचा एक प्रसंग आठवला। उठलेलं दैवी स्फुरण तो विसरू शकत नव्हता। कुटुंबाच्या सेवेत आणि आपल्या सुखभोगात आयुष्य घालवण्यासाठी आपला जन्म नाही हे त्या रात्री परत त्याने अनुभवलं होतं। काहीतरी करून यातून आपल्याला सुटका करून घ्यायला पाहिजे अशी त्याच्या मनाची तयारी सुरू झाली होती। यावर नरेंद्रची धडपड, गोंधळ सतत चालूच होता आणि अशाच एकाएकी तो ठाकुरांच्या ठिकाणी जाऊन पोहोचला। शेजारती होऊन सर्व परिसर रिकामा झाला होता। ठाकुरांच्या खोलीत तो पोहोचला। बरीच भक्तमंडळी त्यांचं दर्शन घेण्यासाठी जमली होती। ठाकूर आपल्या आसनावर बसले, नरेंद्र त्यांच्या पुढ्यातच बसून सर्व लोकांमध्ये बसला। लगबग सुरू झाली। एकाएकी त्याच भाववेशात ते नरेंद्रजवळ आले। त्यांनी त्याला उठवले, आपल्या शेजारी आसनावर बसवलं, हृदयाशी धरून अतिशय गंभीरतेने ते गाऊ लागले। कथा बोलतो डराई ना बोलिये डराई, माने सांदा होय तो माधने डराई। काही बोलावं तर त्याची भीती वाटते, काही बोलू नये तरी भीती वाटते। मग करावं काय, तुझ्यासारख्या पृथ्वी मोलाचा खजिना मी गमावणार तर नाही ना। गाता गाता ठाकूर यांच्या डोळे गळू लागले। नरेंद्रची तीच अवस्था झाली। आजूबाजूची माणसं हे अघटित दृश्य पाहून चकित झाली। महाराज, नरेंद्र बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटला, पण तुमच्या दोघांच्या अश्रुपाताचं कारण काय? अरे तुम्हाला काय करायचं, आमचं खासगीतलं होतं, त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी हे होऊन गेलं आणि मग हे सगळं झाल्यावर मी तुम्हाला सुरुवातीला जो प्रसंग सांगितला ती घटना घडली आणि नरेंद्रला ठाकुरांनी सांगितलं की मंगळवारी माग, आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की 3 दिवस 3 रात्र वेळा तो दक्षिणेश्वरी कालीमातेपुढे लीन होतोय, नतमस्तक होतोय, पायावर आपला माथा टेकवतोय डोळे मिटून आणि मागतो काय, ज्ञान दे, वैराग्य दे, जगाचं कल्याण करण्याची बुद्धी दे, म्हणजे ऐश्वर्य, सौख्य, उपभोग या सगळ्याला तिलांजली सोडून त्याच्या तोंडातनं नेमके शब्द निघतात, विवेक दे, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे। आणि त्याची ही अवस्था ठाकुरांनी पाहिली आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपला उजवा हात त्याच्या मस्तकावर त्यांनी ठेवला आणि तुला सर्व काही मिळेल, सर्व सर्व कनक आणि कांता सोडून। खरंच ठाकुरांचे हे आशीर्वाद ही त्यांच्या तोंडून भविष्यवाणीच निघाली हे आपण पाहिलं। आता आपण याच्या पुढच्या भागात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा, रसिक श्रोते हो, याच्या पुढच्या भागात आपण ठाकुरांचा मृत्यू अगदीच थोडक्यात त्याच्याबद्दल पाहून त्याच्यानंतर झालेली नरेंद्रची अवस्था आणि त्या अवस्थेवर मात करण्यासाठी सर्व सोडून त्याने भारताची केलेली परिक्रमा हे पाहणार आहोत. तुम्ही माझं शांततेने ऐकून घेतात. काही चुकलं असेल तर क्षमा करा. कोणाच्याकडे काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या अनवधानाने झालेल्या आहेत. माझा प्रयत्न फक्त एकच आहे की स्वामी विवेकानंदांचा प्रवास कसा खडतर होता आणि त्या सगळ्या दिव्यावर त्यांनी कशी मात केली. 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांना 39 प्रकारच्या व्याधींना आजारांना तोंड द्यावं लागलं. त्या सर्वावर मात करीत ते कसे पुढे गेले म्हणून तर आजही आपण 125 वर्षानंतर त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: नमस्कार शब्दप्रेमींना आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांना आणि रसिक श्रोते हो, तुम्हाला नमस्कार. आपण ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि आहात तुम्ही आरजे जगदीश सोबत. तुम्ही ऐकत आहात आपल्या सभोवतली असलेल्या शब्दप्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देणारा कार्यक्रम पाने चालता चालता. पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे. शब्दप्रभू मित्रांनो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, पुस्तक आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात. आपली मनस्थिती सुधारण्यासाठी पुस्तकच कारण असतात. पुस्तक माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानव जातीसाठी अत्यंत फायदेशीर आणि मानवाच्या विकासासाठी मदत करणारं ज्ञानाचं भांडार म्हणजे पुस्तक. पुस्तकं आपल्याला अनेक गोष्टी देतात, त्यापैकीच एक ज्याच्यामुळे आपण समृद्ध होतो ते म्हणजे ज्ञान. पुस्तके आपलं मनोरंजनही करतात, म्हणून पुस्तकाला आपण सखा मानतो. पुस्तकं आपल्याला दुःखातून बाहेर काढण्याचं काम करत असतात. अशा पुस्तकांची ओळख करून देणारा कार्यक्रम पाने चालता चालता गेल्या 3 वर्षांपासून अखंडपणे अविरतपणे सुरू आहे. महिन्यातून एकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आपण घेत असतो आणि या कार्यक्रमात आत्तापर्यंत 125 पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे. आज 21 जून 2026 रोजी आणखी काही पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी सज्ज झाला आहे आरजे जगदीश अर्थात रेडिओ जॉकी जगदीश. पहिलीच साहित्यकृती कलाकृती आहे शब्दप्रभू पोपट श्रीराम काळे यांचं आत्मकथन मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे, गाजवा. शब्दप्रभू पोपट पुस्तक हातात पडल्याबरोबर मुखपृष्ठावरचं पहिलं वाक्य वाचलं आणि मी स्तब्ध झालो, स्तिमित झालो. प्रकाश पेरणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं आत्मकथन, प्रकाश पेरणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं आत्मकथन. माझं मन उचंबळून गेलं, मनामध्ये कारंजे उडू लागले आणि तत्काळ मी पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायला सुरुवात केली. अतिशय उत्तम असं पुस्तक आहे. मुखपृष्ठ जबरदस्त आहे, म्हणजे तिथे ते असेल धुरांडी, त्या ठिकाणी एका बाजूला असलेलं त्या ठिकाणी काम करतोय, तिथे बाजूला बसून त्या ठिकाणी तो मुलगा अभ्यास करतोय. अगदी हे सगळं पाहिल्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षाने आठवण झाली. शब्दप्रभू पोपट आपलं पुस्तक नाही आहे तर प्रकाश पेरणारा असा ग्रंथ आहे, प्रकाश देणारा असा हा ग्रंथ आहे. काजवा आत्मकथनाचं नाव आहे. प्रकाशक आशिष पाटकर आहेत, मनोविकास प्रकाशन. तारा पोपट काळे यांच्याकडे सगळे कॉपीराईट त्या ठिकाणी संरक्षित सुरक्षित आहेत. याचं संपादन, मुखपृष्ठ मांडणी, आतील

0: माझ्या जीवनाचं आकाश शिक्षणाच्या प्रकाशानं उजळून टाकणारे माझे आई, माझे बाई, बापू यांच्या चरणी. मलपृष्ठ शब्दप्रभू दिनकर टेमकर, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी म्हटलंय. ते लिहितात, एका ऊसतोड मजुराच्या मुलाच्या विलोभनीय शोगाथेचे हे सुंदर शब्दशिल्प आहे. वाचनीय, प्रेरणादायी व अंतर्मुख करणारी आत्मकथा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत उच्च विद्या विभूषित झालेल्या एका प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, निरपेक्ष, निस्पृह, निस्वार्थी, आयुष्यामध्ये तत्वाशी तडजोड न करणाऱ्या, जीवनामध्येच पैशाला दुय्यम स्थान देणाऱ्या, स्वतःच्या चारित्र्याची काचेप्रमाणे जपणूक करणाऱ्या एका संवेदनशील, चिंतनशील व सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याची जीवनकथा आहे. लेखकाने समाज प्रबोधनाच्या हेतूने सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषा आणि शैलीमध्ये लिहिलेली आत्मकथा आशयाच्या अंगाने समृद्ध आहे. ही आत्मकथा विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकारी यांना उपयुक्त व मार्गदर्शक आहे. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल दस्तऐवज ठरणार आहे. अर्थात ही प्रतिक्रिया, हा प्रतिसाद दिलाय शब्दप्रभू प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार लातूर यांनी. तर शब्दप्रभू दिनकर टेमकर, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे लिहितात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षण सेवेत मुख्याध्यापक, प्राचार्य, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी या पदावर अनेक आव्हाने पेलून सचोटी व प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरून सेवानिवृत्तीने काम करणाऱ्या पोपट काळे यांनी ज्या ज्या पदावर काम केलं त्या त्या पदांना सन्मान मिळवून दिला. शालेय शिक्षण घेत असल्यापासून ते आजपर्यंतचा शिक्षण संघर्ष, त्यातून आलेले अनुभव व चाकोरी बाहेर जाऊन शिक्षणात केले नवनवीन प्रयोग त्यांनी अचूकतेने टिपून या आत्मकथनात वास्तव स्वरूपात मांडले आहेत. या आत्मकथनातील अनुभव प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थी व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यंत्रणेतील घटकांना प्रेरणादायी आहेत. वा शब्दप्रभू नागोराव, शब्दप्रभू दिनकर, तुम्हाला शतशः धन्यवाद. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर खूप छान गोष्टी मांडल्या आहेत. पोपट शब्दप्रभू पोपट काळे यांची निवड, यांची नियुक्ती, मुखपृष्ठाच्या मागे सांगितलेले त्यांना मिळालेले पुरस्कार, उदाहरणार्थ धडपडणारे मुख्याध्यापक, उत्कृष्ट गट शिक्षण अधिकारी, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेतील पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट गट शिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सेवा संघ बीडतर्फे शिवश्री पुरस्कार, आणि हे सगळं वाचल्यानंतर पुस्तक चाळ्याला घेतलं आणि त्या पुस्तकातलं मनोगत मला जबरदस्त आवडलं. आणि त्याच्यात त्यांनी आपल्या सगळ्या अधिकारी मंडळींना अगदी मानाचं स्थान दिलंय आणि सगळ्यांना मनस्वी धन्यवाद दिलेत. आत्मकथन COVID-19 मुळे लॉकडाऊन झालं तेव्हाच त्या ठिकाणी घरातून बाहेर पडणं झालं, बाहेर पडणं बंद झालं. शासनाच्या घरात राहा सुरक्षित राहा या धोरणामुळे महिनाभर घरीच कामाची सवय न असल्यानं घरात वेळ जाईना आणि तेव्हा आत्मकथन लिहायला घेतलं. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलंय. मी म्हटलं तसं सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलंय. 6व्या आवृत्तीच्या निमित्ताने शब्दप्रभू पोपट यांनी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे, भारत सासणे, श्रीपाल सबनीस, फमू शिंदे, सदानंद मोरे, रामदास फुटाणे अशा अनेकांना त्या ठिकाणी मनस्वी धन्यवाद दिलेत. आणि या दर्जेदार अशा आत्मकथनाला तितकीच दमदार अशी प्रस्तावना लाभली आहे शब्दप्रभू उत्तम कांबळे, ज्येष्ठ संवादक, लेखक आणि पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ते असं म्हणतात, एखाद्या शांत, सुंदर, विस्तीर्ण प्रवाहाप्रमाणे काळे यांचं आत्मकथन सुरू राहतं. त्यात बटबटीत शृंगार नाही, तर सहज भावणारी, पटणारी वास्तवता आहे. त्यात कसली याचना नाही, तर सतत काही ना काही देण्याची वृत्ती, धडपड आहे. सार्थक जीवन, सार्थक नोकरी कशाला म्हणतात याच्या स्पष्ट अस्पष्ट व्याख्या त्यात आहेत. अतिशय उत्तम शब्दप्रभू उत्तम आपण लिहिलं आहात आणि आपल्या प्रस्तावनेमुळे आत डोकं असं वाटतं. मित्रांनो, शब्दप्रभू मित्रांनो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, नक्कीच चाळा. एकूण 11 प्रकरणं, शिका पोर शिका, शीख पोरा शीख, शिक्षणाची गोडी, 10वीनंतर गुरुजी, प्रशासकीय सेवा, प्राचार्य ते गट शिक्षणाधिकारी पुन्हा लातूर, कृतिशील इंदापूर, निरंतर प्रवास, खुणावणारा जामखेड, पुनः आरंभ, अतिशय उत्तम अशी अनुक्रमणिका
1: आणि खूप

छान आहे, खूप छान भाषा वापरले, किती सोपी भाषा आहे बघा. एक वाक्य आहे, पान क्रमांक 59 वरचं, शिक्षणाची गाडीमधलं. हातातील कपड्यानं गोल फिरवत जोरात दगडावर आपटून घसारा देत माझ्याकडे बघत बाई म्हणाली, राजा आला का शाळेतून? मी मान हलवत आलो बाई म्हणून उत्तर दिलं. तसं ती म्हणाली, कशाला आला नदीवर? तुला मदत करायला. मी म्हणालो, पठ्या वाघ. असं म्हणत बाईनं डोक्यावर हात फिरवला. बघा ना शब्दप्रभू मित्रांनो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, छोट्या छोट्या वाक्यातून नातेसंबंधाची पेरणी शब्दप्रभू पोपट काळ्याने केले. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचलं पाहिजे. आता आर जे जगदीश वळतोय या पुस्तकाला आणि शब्दप्रभू पोपट काळे यांना खूप खूप धन्यवाद देऊन पुढच्या अर्थात शब्दप्रभू कल्पना चांदमलजी बंब जैन यांच्या शब्दांशी जोडले नाते. वा किती सुंदर संकल्पना आहे. प्रणाली प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केलंय. अर्पण पत्रिका अतिशय सुंदर आहे. शब्दांशी जोडले नाते माझे तिसरे पुष्प, नातू मितांश, तिनही नाती खनक माही आणि पुस्तक दिनाच्या दिवशी जन्मलेली नात क्रिशा यांना अर्पण करत आहे. खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने याच्यात प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि जवळपास मनोगतापासून प्रस्तावनेपर्यंत प्रत्येक गोष्ट मुद्रित शोधनापासून अगदी मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत प्रत्येक गोष्ट आखीव रेखीव आहे. शब्दांशी जोडलं ना आता मलपृष्ठ मला जास्त भावलं. मुखपृष्ठ दर्जेदार आहे, म्हणजे पुस्तक उघडलं आहे. करुणा, आनंद, शांती, प्रेम ही जैन धर्मीयांची जी सूत्री आहे ती मांडलेली आहे. शब्दांशी जोडले नाते मलपृष्ठावर आहे. शब्दासरूप येता शृंगारते नवी कविता, मनातील भावनांना मिळते ज्ञान सरिता. अलंकार यमकांचा बसे हा योग्य वेळ, तेव्हा होई द्विगुणित आनंदाची सर्व वेळ. नैराश्याचे जाते सावट, शब्द संपतीत बरे भर पडे. सरस्वती मातेच्या कृपेने जीवनाचे मोल घडे. कधी दुःख कधी आनंद, कवितेतून फुले मळा. रोज सराव करून मग प्रीतीचे गाणे गाई गळा. प्रीतीचे गाणे गाई गळा. वा किती सुंदर मुखपृष्ठ, किती सुंदर. प्रणाली प्रकाशन तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. मुद्रक श्यामल पंडित आहेत, दीपक मोरे, मुद्रित शोधन केले नारायण कुंभार, मुखपृष्ठ चितारले अत्यंत आखीव रेखीव, प्रणाली रामचंद्र पंडित यांनी, सर्व अधिकार अर्थात लेखिकेकडे आणि प्रकाशकाकडे आहेतच. प्रस्तावना या पुस्तकाला प्रस्तावना लाभले ती स्वतःच त्या ठिकाणी सुरेश कंक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ता, अध्यक्ष दिलासा संस्था, शब्दधन काव्य मंच, साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांची. आणि प्रस्तावना इतकी सुंदर आहे ते असं म्हणतात, सौ कल्पना चांदमलजी बंब या लेखिकेने वाचाल तर वाचाल, माणसा रे माणसा मन हे अतिशय सुंदर विचार देणारे लेख आपल्या अनुभव संपन्न लेखणीतून साकारले. सहज सोप्या भाषेत कल्पना बंब यांनी कल्पकतेने लेखन केले. भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे, समस्येवर उपाय सांगणारे शब्दांशी जोडले नाते हे पुस्तक वाचन मननाने चिंतन करण्यास निश्चित भाग पडते. जीवनाचे शेवटचे स्टेशन येईपर्यंत विद्यार्थी दशेत राहून माणसाने अभ्यास करावा हा प्रामाणिक विचार लेखिका सौ कल्पना बंब यांनी या पुस्तकातून दिला आहे. मायेचा ओलावा असलेले पुस्तक साहित्य रसिकांनी आपल्या संग्रह ठेवावे इतके सुंदर झाले. अर्थात शब्दप्रभू सुरेश माझेही मत तेच आहे. आणि मनोगत इतकं सुंदर आहे की आयुष्याच्या पानावर लिहिता उलगडले पदर, भावभावनांचे तरंग लेखणीतून झाले सादर. वा किती सुंदर लेखांचा वेध घेतलाय ज्येष्ठ साहित्यिका शब्दप्रभू प्राध्यापिका सुरेख कटारिया. हा अर्थात एक वेगळा प्रयत्न आहे, म्हणजे प्रस्तावनाही आहे आणि लेखांचा वेदही आहे. त्या म्हणतात, लेखिका कल्पना बंब यांनी लिहिलेले लेखमाला त्यांना आलेल्या अनुभव आणि अनुभूतीचा परिपाक आहे. किती सुंदर ना, प्रवाही शब्दांचा लेखाजोखा. असं म्हणून आणखीन एक पान शब्दप्रभू सीमा शिरीष गांधी यांनी लिहिलंय. त्या लिहितात, सौ कल्पना बंब यांना या सुंदर अर्थपूर्ण साहित्यकृतीसाठी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. त्यांची लेखणी अशीच समाजाला दिशा देत राहील आणि शब्दांच्या माध्यमातून माणुसकीची मशाल उजळत राहील म्हणूनच मनाविषयी वाटते, अक्षरनगरीच्या सफरीत घडावे सारे मंगलमय, न उरावी असूया न उरावे भय, मौनातल्या शब्दांचा ईश्वरास अर्थ कळावा, पुढला जन्म मात्र अक्षरांचाच मिळावा. वा किती सुंदर ना.
असे एकूण 33 लेख आणि शेवटी परिचय, ही सुंदर अशी लेखमाला प्रत्येकाने वाचावी. ही लेखमाला नाही आहे, मला वाटतं आकाशातून मुक्त विहार करणारी ती बलाकमाला आहे, अगदी एका रांगेत दिसते अशी. किंवा ही गळ्यातील माळ आहे जी सलग गुंफलेली असते आणि मग त्या मोत्यांमुळे गळ्याला शोभा येते. 33 आणि त्यातला सर्वात शेवटचा लेख आहे मन. सुरुवातच केले श्री गणेशाने मग असं म्हणून शब्दमुळे, आणि शब्दामध्येच त्या असं म्हणतात, शब्दांमुळेच मने होती घायाळ, शब्दांमुळेच मनास मिळती बळ, शब्दा वाचून सर्व काही निष्फळ, शब्दानीच सुंदर जीवन बनती आभाळ. वा, शब्द शब्द म्हणजे तरी काय, त्याची व्याख्या म्हणजे आपण जे बोलतो जे उच्चारत शब्द होय. सकारात्मक विचार करून शब्द बोलायला पाहिजे, पण क्रोध आपल्यामध्ये बसलाय. किती सुंदर गोष्ट मांडलीत. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पुढच्या कलाकृतीकडे वळणार आहे, संगीताचा आस्वाद घ्या आणि पुढची कलाकृती नक्कीच ऐका. तोपर्यंत दोन्ही शब्द प्रभूंना, म्हणजे शब्दप्रभू पोपट काळे, शब्दप्रभू कल्पना बंब, खूप खूप धन्यवाद.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूँ, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग, ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील के नथिंग इज इन माई कंट्रोल। सो दैट इट सेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: पुस्तक प्रेमी रसिक श्रोते आणि शब्द प्रभु मित्र हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आदरचे जगदीश सोबत ऐकत आहात सवोदरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा करकरीत कार्यक्रम पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। शब्दप्रभु मित्रांनो आणि पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत आपण दोन पुस्तकांचा परिचय करून घेतला, शब्दप्रभु पोपट काळे यांचं काजवा आणि शब्दप्रभु कल्पना बंब यांचं शब्दांचे जोडले नाते। शब्दप्रभु कल्पना बंब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, विशेष महत्वाची गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते, या पुस्तकाचं प्रकाशन 27 मार्च 2026 झालं आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान शाळेतील विद्यार्थिनीला मिळाला। हे विशेष 9वी 11वी इयत्तेच्या विद्यार्थिनी अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। त्याच वेळेला करावके सरांनी गायक करावकेंनी गायक सुभाष चव्हाण यांनी सुंदर गाणं गायलं आणि या कार्यक्रमामध्ये रंगत वाढवली। हे आणखीन एक विशेष इथे मला नमूद करावंसं वाटतं। शब्दप्रभु कल्पना, तुम्ही विद्यार्थिनीच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य उपक्रम आहे असं आरजे जगदीशला वाटतं आणि यामुळे त्या विद्यार्थिनीला सुद्धा तुम्ही खूप खूप धन्यवाद द्या। पुणेरी आवाजच्या वतीने तिला धन्यवाद द्या, तिचे आभार माना आणि तुम्ही हा उपक्रम राबवल्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद। वळूया पुढच्या कलाकृतीकडे, अर्थात शब्दप्रभु दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांचा पुढचं पुस्तक आहे, पुढची कलाकृती आहे मना मनातील अभंग। झाड डेरेदार आहे, झाड बहरलेलं आहे, त्याच्या खाली त्या ठिकाणी मुलगा बसलाय, पाय पसरून बसलाय, मस्तपैकी काहीतरी वाचतोय, गंभीर आहे वातावरण, गंभीर आहे तरी पण तो मुलगा मात्र खंबीर आहे असं मुखपृष्ठ, अतिशय सुबक सुरेख असं मुखपृष्ठ वाचल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला हात डोकावं असं वाटणारच। वारकरी प्रकाशन मुंबई यांनी मनामनातील अभंग या पुस्तकाचं प्रकाशन केलंय आणि या मुखपृष्ठाची सजावट कुमारी स्वाती माने यांनी केले, अप्रतिम आहे मुखपृष्ठ, मुद्रक मांडणी सजावट श्री राहुल मुंडे। प्रकाशन झालंय 1 मे 2026 आणि अर्थात सर्वाधिकार सुरक्षित आहेत शब्दप्रभु दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांच्या स्वाधीन केलेले आहेत। प्रकाशक वारकरी प्रकाशन कांचन गवळी आहेत आणि 150 मूल्यामध्ये पुस्तक आपल्याला वाचता येईल। अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी म्हटलंय शब्दप्रभु दत्तात्रय यांनी, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। वा, ज्यांच्या आशीर्वादाने मला हे पुस्तक लिहिण्याची बुद्धी मिळाली, कैलासवासी गणपतराव सिद्धराम इंगळे बाबा, कैलासवासी कृष्णाबाई गणपतराव इंगळे आई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून हे पुस्तक संत परंपरेतील सर्व महान संतांना अर्पण। खूप छान आणि या पुस्तकाची अप्रतिम बहारदार रुबाबदार अत्यंत वाचनीय प्रत्येकाने संग्रही ठेवली पाहिजे अशी प्रस्तावना सुद्धा या पुस्तकाला लाभले आणि ती प्रस्तावना वाचली पाहिजे आपण पूर्ण तर आपल्याला पुस्तक वाचावं, पुस्तक चाळावं असे वाटेल. आणि प्रस्तावना आहे, शब्द प्रभू डॉक्टर शिवाजी नारायणराव शिंदे, सदस्य सोलापूर जिल्हा मराठी भाषा समिती, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद शाखा उत्तर सोलापूर, सहाय्यक सचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. वा, खूपच छान वाचतो मी प्रस्तावनेमधली काही वाक्य, काही गोष्टी. भाषा आणि बोली हीच खरी शक्ती. आम्ही करू भक्ती मराठीचे, अक्षराशी नाते. मराठी भाषिक व्यक्तीने आपली भाषा, मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली पाहिजे, तरच ही भाषा टिकेल. अन्यथा कालांतरीने या भाषा समाजातून लोप पावत जातील. भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. भाषा जपण्याची, ती जास्तीत जास्त बोलण्याची प्रत्येक मराठी भाषिकांची जबाबदारी आहे, हे प्रतिपादन करून कवीने आम्ही आमच्या भाषेची भक्ती करू असा आशावाद या अभंग रचनेतून व्यक्त केला आहे. अशा प्रकारे मनामनातील अभंग या काव्यसंग्रहात विविध विषयांच्या अभंग रचना शब्दबद्ध केल्या आहेत. रसिक श्रोते, वाचक मनामनातील अभंग या कविता संग्रहाचे स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शब्द प्रभू शिवाजी आपल्यालाच नाही तर मलाही, रेडिओ जॉकी जगदीशलाही खात्री आहे की याचं नक्कीच त्या ठिकाणी पुस्तकाचा विचार होईल, हे वाचले जातील. कारण तुमची प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद का प्रतिमा आहे. मनामनातील अभंग, अंतर्मनाचा आध्यात्मिक संवाद, किती सुंदर. आणि पुस्तक रूपाने आलेल्या अभंगाची, अभंगाची उत्पत्ती काय, त्याचा उगम काय, अभंगाची परंपरा कशी आहे, अभंगाची रचना कशी आहे, याचं पूर्ण पूर्ण विवरण तुम्ही तुमच्या शब्दातून, तुमच्या प्रस्तावनेतून केलेलं आहे. आणि मनामन म्हणजे काय हे तर मला अप्रतिम वाटलं, आवडलं, भावलं. मनामना शब्दच या संग्रहाच्या आत्म्याचे दर्शन घडवतो. मनामन म्हणजे एक मन दुसऱ्या मनाशी बोलते, मन स्वतःशी संवाद साधते आणि अखेरीस मन परमसत्तेशी एकरूप होते. या संग्रहातील प्रत्येक अभंग हा मनाच्या एका कोपऱ्यातून उमटलेला आवाज आहे. कधी तो आवाज हळवा आहे, कधी प्रश्नार्थ, कधी संतप्त, तर कधी समाधानाने निघालेला. पण प्रत्येक अभंगात प्रामाणिकपणा आहे. कृत्रिम भक्ती नाही, दिखाऊ अध्यात्म नाही, आहे ती फक्त मनाची खरी शक्ती. शब्द प्रभू शिवाजी आपल्या या प्रस्तावनेला मानाचा मानाचा मुजरा. खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे पूर्ण प्रस्तावना वाचली की आपल्याला अंतरंग पूर्ण कळून जातं, इतकं सुंदर आहे मनोगत. शब्द प्रभू दत्तात्रय यांचं मनोगत, मनोगताच्या सुरुवातीलाच प्रथम करावी ही श्रीची आराधना, गणेश वंदना, भक्तिभावे, नृत्य आणि गाण, कला अधिपती असे गणपती विद्यापती, म्हणजे गणेशाच्या कृपाशीर्वादानेच पुढचं माझं सगळं आयुष्य कसं झालंय त्याची मांडणी मनोगतामध्ये आपण केले. सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही भक्तिभावाने त्या ठिकाणी धन्यवाद दिलेत, शुभेच्छा लाभल्यात. शब्द प्रभू पद्मकवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सोलापूर यांच्या, ते तुमच्याविषयी लिहितात, मनामनातील अभंग हा त्यांचा अभंग वृत्तातील संग्रह वाचताना निश्चितच भावणार आहे याची मला खात्री आहे. अभंग रचना म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम व इतर अनेक संतांच्या मार्गदर्शकाखाली समाज जागृती करणे आहे. आणि हा साहित्य प्रकार दत्तात्रय इंगळे यांनी समर्थपणे पेलला आहे. शब्द प्रभू नरेंद्र, तुमचे कौतुकाचे बोल अप्रतिम आहेत, महत्वाचे आहेत. शब्द प्रभू कमल विठ्ठल टाक यांनीही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत. मनामनातील भावनांना शब्दरूप देणारे मनामनातील अभंग पुस्तक वाचकांच्या हृदयाला नक्की स्पर्श करेल. शब्द प्रभू डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव सोलापूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणतात, निर्मितीचा स्वानंद जीवनी, सद्गुण सत्कर्म सोबती, तत्वाचे पालन आपसुक, काव्यास बहार शोभती. किती सुंदर ना. आणि या संपूर्ण अभंग रचनेमध्ये कादंबरीकार श्री दस्तगीर जमादार सर, जमादार सर सोलापूर, शब्द प्रभू दस्तगीर यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणतात, दत्तात्रय इंगळे अत्यंत संवेदनशील कवी आहेत. यापूर्वी त्यांच्या गाव शिवारातील बालपण, साठ षडाक्षरी कविता संग्रह, परिसस्पर्श पाच कथा, आत्मकथा प्रकाशित झाल्या आहेत. या संपूर्ण काव्य संग्रहामध्ये, म्हणजेच अभंग संग्रहामध्ये तर अभंग आहेत पंचप्राण, दामकरिका, निरोप, बालपण, संसार, भावकी, भोंदू बाबा, माझा गावकरी, महात्मा गांधीजी, महात्मा बसवेश्वर, संत कक्कय्या, संत गाडगे बाबा, अक्षराशी नाते, तूच एक करता. आणि भाषा अत्यंत साधी सोपी आहे, जसं विठू तुझे ध्यान. पंढरीचा आलो अभिमान गेला, दानधर्म केला मुक्तीसाठी, चंद्रभागा स्नान, आषाढी वारीला दर्शन वारीला, विठोबाच्या चोहीकडे चाले भजन कीर्तन, चांगले वर्तन पुण्यासाठी, भक्तीचा गजर चालला जागर, जनांचा सागर पंढरीत, विठू तुझे ध्यान व्रत उपवास, नामाचाच ध्यास घडो सदा. किती साध्या सोप्या भाषेमध्ये शब्दप्रवी मांडणी केले. आता आरजी जगदीशकडे वेळ कमी आहे, अन्यथा दुसरा अभंग घेतला असता, पण नक्कीच मनामधील अभंग शब्दप्रभू दत्तात्रय यांचा अभंग संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचा आणि आवर्जून त्यांना प्रतिक्रिया द्या. आरजी जगदीश बळतोय मस्तपैकी मुखपृष्ठावर वीणा वाजवताना किंवा कमळावर बसलेली त्या ठिकाणी माता सरस्वती, लक्ष्मी माता, मयूर म्हणजेच मोर आणि तो मस्तपैकी गटू आणि काव्यामृत, त्यातून जसं काही त्या तांब्यातून बाहेर येतंय असं शब्दप्रभू रघुनाथ आनंदराव भिसे यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे, ज्या पुस्तकाचं प्रकाशन काव्यगंध प्रकाशन संस्थेने केलेलं आहे. काव्यामृत असं या कलाकृतीचं नाव आहे. काव्यामृतची पहिली आवृत्ती 2026 प्रकाशात आली. प्रकाशन काव्यगंध प्रकाशन आहे. मूल्य 180 आहे. प्रकाशक आहेत प्रशांत अशोकराव गोरे, शब्द प्रभू ॲडव्होकेट अक्षशिला दादाजी शिंदे. आणि या संग्रहाचे सर्व हक्क हे अर्थातच शब्दप्रभू रघुनाथ यांच्याकडे राखीव आहेत. अर्पण पत्रिका आहे. शुभ कार्याची सुरुवात ही ज्यांच्या पूजनाने होते त्या 14 विद्या आणि 64 कला यांच्या गुणांचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी, आमची ग्रामदेवता आई हुमजाई देवी, कुलदैवत खंडोबराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच लिहिण्याची प्रेरणा जिच्यामुळे लाभली त्या सरस्वती मातेच्या चरणी, आणि आई वडिलांच्या पुण्याईने मी जग पाहू शकलो त्या माझ्या मातापित्यांच्या चरणी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्याशिवाय माझ्या काव्यामृत या पहिल्या वेळेला काव्यसंग्रहाला बिलकुल शोभा येणार नाही, त्या प्रिय सुज्ञ वाचकांना कवी मित्रांना अर्पण करत आहे. याला प्रस्तावना लाभले शब्दप्रभू ॲडव्होकेट अक्षशिला शिंदे नागपूर यांची. आणि किती सुंदर प्रस्तावना आहे बघा. काव्यामृत या शीर्षकातच त्या लिहितात, या शीर्षकातच या संग्रहाचे सार दडले आहे. अमृत म्हणजे अमरत्व देणारे, चिरंतन राहणारे, आणि या संग्रहातील कविता वाचकांच्या मनात तसाच चिरंतन ठसा उमटवतात. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता ही जणू एखाद्या अनुभवाची, भावनेची किंवा विचारांची सजीव प्रतिमा आहे. कवीने जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करताना अत्यंत सहज, सोप्या आणि तरीही प्रभावी भाषेचा उपयोग केलाय. त्या पुढे लिहितात, शब्द प्रभू रघुनाथ भिसे यांच्या लेखणीतून व्यक्त होणारी कविता ही कृत्रिमतेपासून दूर आणि वास्तवाशी जवळीक साधणारी आहे. वा शब्दप्रभू अक्षशिला, तुमचं ही टिप्पणी हे मांडणं म्हणजे कवितेचं सुंदर असं विश्लेषण. शब्दप्रभू रघुनाथ आनंदराव भिसे मनोगतात लिहितात, श्री गणेशाच्या चरणी मी नतमस्तक होऊन एक मागणं मागतो आणि वाचकांना माझा काव्यामृत काव्यसंग्रह पसंतीस पडून या मोऱ्याला आशीर्वाद मागतो, म्हणजे मोर्याकडे गणपती बाप्पाकडे मी आशीर्वाद मागतो. आणि त्यांनी सगळ्यांनाच त्या ठिकाणी याचं अगदी आपल्याला मदत केल्याबद्दल उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी प्रत्येकाला धन्यवादही दिलेले आहेत. हा काव्यसंग्रह आपण प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. शब्दप्रभू रघुनाथ आनंदराव भिसे यांनी यांच्या पुस्तकाचं मलपृष्ठसुद्धा आखीव रेखीव आणि सुंदर व्यक्त होणार आहे. काव्यामृत हा केवळ एक काव्यसंग्रह नसून तो संवेदनांच्या सागरातून उगवलेला एक सुंदर अनुभव आहे. कवी रघुनाथ भिसे यांच्या लेखणीतून उमटलेले प्रत्येक शब्द मनाच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श करतात. किती सुंदर मलपृष्ठ आहे, म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ वाचल्यानंतर पाहिल्यानंतर एकूण 60 कवितांचा आस्वाद आपण घ्यायलाच हवा असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि खूप सुंदर अशा प्रकारचे शुभेच्छापर संदेशही आलेले आहेत. शब्दप्रभू डॉक्टर गिरीश बक्षी लिहितात, साहित्य विश्वात विविध विषयांना स्पर्श करणारी लेखणी अत्यंत दुर्मिळ असते. अध्यात्मापासून सामाजिक जाणीवेपर्यंत, कुटुंबातील नात्यांपासून राष्ट्रप्रेमापर्यंत, तसेच दैनंदिन जीवनातील साध्या सुंदर क्षणापासून जीवन तत्वज्ञानापर्यंत इतक्या विविध विषयांवर समर्थपणे कविता रचणारे लेखक खरोखर बहुआयामी असतात. शब्दप्रभू धीरज सरग प्रशासक एशलॉन हॉस्पिटल नवी मुंबई येथून लिहितात. आपला नवीन कविता संग्रह प्रकाशित होत असल्याने असल्याचे ऐकून मनापासून आनंद झाला. आपल्या कवितांमधून व्यक्त होणारी संवेदनशीलता, विचारांची खोली, शब्दांची सुंदर मांडणी वाचकांच्या मनाला नक्की स्पर्श करते. शब्दप्रभू एकांत मिर्झे, आयटी व्यवस्थापक, एशलॉन हॉस्पिटल नवी मुंबई लिहितात. शब्दप्रभू रघुनाथ भिसे सर, आपल्या शब्दांना आज पुस्तकाचे रूप लाभत आहे. ही खरोखरच अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. भावनांचे, अनुभवांचे आणि कल्पनांचे सुंदर गुंफण असलेला आपला कविता संग्रह वाचकांच्या मनाला नक्की स्पर्श करेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि याच्यात 60 कविता आहेत, शब्दमोती आहेत, गणराया, भक्त बाप्पाची, गणपती बाप्पा, गणपती बाप्पाचा रोड शो, घरची लक्ष्मी, आठवण आईची, मासिक पाळी अशी कविता आहे, सुंदर माझी बायको, एक मे कामगार दिन, नटसम्राट, माझं मत, बाईचं प्रेम प्रकरण, मोबाईलवरचे प्रेम, कोजागिरीचा चंद्र, अजून किती वर्ष असं जगायचं, पेन्शन, नारी तुझी कहाणी, मराठी भाषा दिन, देव माणूस, एकापेक्षा एक सुंदर कविता याच्यामध्ये आहेत. आणि 27 क्रमांकाची कविता निंदा बायकोची. खरंच सांगा मंडळी, तुम्हाला हे पटतंय का? बायकोची निंदा करून मैत्रिणीशी गप्पा मारणं यांना शोभतंय का? ती बिचारी गरीब गाय घरातला कामात राब राब राबते, कुणाला काही हवे नको ते, स्वतः जातीने सर्वांकडे लक्ष देते, तरी यांची नांगी सदा वरच असते. वा किती सुंदर ना, किती छान. प्रत्येक कविता जगण्यासारखी आहे, प्रत्येक कविता ऐकण्यासारखी आहे. लालबागचा राजा दरवर्षी लालबागच्या राजाला भक्तिभावाने सारे नमस्कारतात, कोणी सुखशांती आरोग्य तर कोणी पैसा अडका मागत असतात. किती सोपी भाषा. शब्दप्रभू रघुनाथ खूपच छान काव्यसंग्रह, काव्यामृत अप्रतिम आहे. शब्दप्रभू मित्रांनो आणि काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, आणि पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आत्तापर्यंत 4 पुस्तकं आपण या कार्यक्रमात घेतली, 4 पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील याची खात्री आहे. आरती जगदीश आता विश्रांती घेतोय, पुढच्या वेळेला आणखी नवीन 4 पुस्तकं घेऊन पुन्हा तुमच्या समोर येईन. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात?
1: आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना
0: ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज आपण सतार या वाद्याचा दुसरा भाग घेतो, कारण सतार या विषयावरची अजून काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, पण वेळे अभावी आपण ती पहिल्या भागामध्ये घेऊ शकलो नाही, म्हणून त्याचे मला दोन भाग करावे लागले आहेत. चला तर मग आपण उत्सुक आहोत पुढची माहिती ताईंकडनं ऐकून घेण्यासाठी. ताईंचे तसेच तुमच्या सगळ्या श्रोतांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
2: धन्यवाद
0: ताई. आज आपण सतार दुसरा भाग मध्ये श्रोतांना अजून काही माहिती सांगणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोतांना मला सांगायचं की आजच्या भागात आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. श्रोतो, नंबर एक, 1957 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि ST बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? नंबर दोन, 1975 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती? नंबर तीन, 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? असे अनेक प्रश्न, अनेक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपण आजच्या भागाला. ताई, आपण मागच्या भागामध्ये जेवढी काय माहिती आपल्याला सांगता आली तेवढी माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आता आपण दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत, तर तुमच्याकडे अजून ह्या सतार बद्दल काय माहिती आहे ती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, मागच्या भागामध्ये आपण बरीच शास्त्रीय संगीतावर आधारलेली अशी सतारी संबंधित गाणी ऐकली होती. समयचक्र ही कल्पना आपण मागच्या भागात आपण समजून घेतली होती. तर ऋषी, मला असं वाटतं की आजच्या भागाची सुरुवात मस्त उडत्या चालीच्या गाण्याने केली तर
1: नक्कीच, का नाही?
0: श्रोतो, 1957 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि ST बर्मन ह्या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? श्रोतो, 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं पेंगेस्ट. पेंगेस्ट हा चित्रपट सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देव आनंद आणि ST बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याची सुरुवात हिरो आणि हिरोईन बागेमध्ये आहेत. हिरो अर्थात देव आनंद आणि हिरोईन अर्थात नूतन. कदाचित श्रोत्यांनी ओळखलाच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, छोड दो आचल जमाना क्या कहेगा.

0: दिल एक जान है हम तुम, जमाना क्या कहेगा।
1: छोड़ दो असल, जमाना क्या कहेगा।
0: हाँ हाँ हाँ इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा।
1: जमाना क्या कहेगा,
0: दीवाना क्या कहेगा।
2: या गाण्यामध्ये होते अवखळ प्रियकर प्रेयसी, पण एकदम मॅच्युरिटी असलेले मध्यम वयीन पती पत्नी जेव्हा विरहानी भरलेलं प्रेम व्यक्त करतात तेव्हा त्या गाण्याच्या मूडला सतारीची साथ चालेल का विजोड वाटेल, तुला काय वाटतं ऋषी?
3: आपण ऐकूनच बघूयात ना कसं काय वाटेल ते, नाही का? श्रोतो, 1975 साली प्रदर्शित झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती? श्रोतो, 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते आंधी। आंधी हा चित्रपट 1975 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती। आपण आता जे गाणे ऐकणार आहोत त्याचे शूटिंग अनंतनाग जवळील 8व्या शतकातील उद्ध्वस्त झालेल्या मार्तंड सूर्य मंदिरात झाले होते। श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत तेरे बिना जिंदगी से कोई। ऐकूयात आंधी चित्रपटामधलं हे पुढचं गीत।

0: या गाण्यात आपण अनुभवली ती पती पत्नीच्या विरहाची भावना. पती पत्नी मध्ये सध्या खूप प्रेम असेल, पण येणाऱ्या काळात जर विरह होणार असेल तर. आता जे पुढचं गाणं ऐकणार आहोत त्यात आजारपणाने मरणाच्या वाटेवर असलेला नवरा बायकोची समजूत घालतोय की मला विसरून जा, काही दिवसांनी मी नसेन. आणि ती म्हणतेय की अरे, सगळं आयुष्य तुला समर्पित केलं आणि आता तू म्हणतोयस की मला विसरून जा, शक्य तरी आहे का ते?
1: श्रोतो, त्यांनी अतिशय सुरेखरित्या वर्णन केलेलंच आहे. चला तर मग ऐकूयात आजच्या भागातलं तिसरे गीत. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल एक मंदिर. हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते नेंजिल और आलयम. हे जे गाणं तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत, त्या गाण्याच्या सुरुवातीला हिरोईन सतार वाजवत आहे आणि गाणे गात आहे, तर हिरो हॉस्पिटलमध्ये बेडवर हे गाणं ऐकत आहे. हिरोईन अर्थात मीना कुमारी आणि हिरो अर्थात राजकुमार. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटामधलं हम तेरे प्यार में सारा आलम हे गीत.

0: ओढलेल्या भावना मोकळी करणारी ही दोन गंभीर मूळची गीतं आपण ऐकली. अनेक वेळेला या कोंडलेल्या भावना शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीतात ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना हळूवारपणे साफ करून देऊ शकतो. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्चते असा एक श्लोक आहे. म्हणजेच गीत म्हणजे शब्द सूर यांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलं आहे ते संगीत. मागच्या भागात आपण ऐकलेलं मधुबन में राधिका, झनझन झननन छेडिल्या तारा ही अगदी गायन वादन आणि नृत्य या तिन्हींचा उत्तम मिलाफ होती. ऋषी, असंच एखादं गाणं आज पण श्रोत्यांना ऐकवता येईल का?
1: हो ताई, नक्कीच आपण श्रोत्यांना आपण ऐकू शकतो. राहतर आपण पुढचं गाणं तुम्ही आता जे म्हटलात त्याच संदर्भातलं गाणं आहे आपण निवड केलेली आहे. श्रोतो, 1976 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होता? श्रोतो, 1976 साली एक हिंदी चित्रपट वर्षी झाला होता, त्याचं नाव होते मेहबूबा. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या सिसकते साज या कादंबरीवर आधारित होता. जे गाणं आता आपण ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मन्ना डे यांनी आणि गाण्याचे बोल आहेत गोरी तोरी पेंजनिया. चला तर मग ऐकूयात मेहबूबा या चित्रपटातलं हे गीत.

0: या गाण्यात आपण ऐकलंय तंबोरा, जलतरंग, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार। यानंतर आपण पुढे जाऊया सतारीच्या पाश्चात्य मित्रमंडळींकडे। सतार हे असं तंतुवाद्य आहे जे गिटार, व्हायोलिन, ड्रम्स यांच्याबरोबर एकदम मेळ साधते, म्हणजे विजोड नाही वाटत, छान मिक्स होत। 1960 दशकात थोर सतारवादक पंडित आनंद शंकर आणि पंडित रविशंकर यांनी अमेरिकेतले प्रसिद्ध गिटारवादक यांच्या ग्रुपसोबत रागा रॉक हा प्रयोग केला आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। हा फ्युजन म्युझिकचा प्रकार होता, याच्यामध्ये राग संगीताबरोबर रॉक म्युझिकची सांगड घातली होती। त्यामुळे झालं असं की या संगीतांनी दोन संस्कृतींचा संवाद घडवून आणला, इंडियन आणि वेस्टर्न। सतार फ्युजन म्युझिक याविषयी अजून माहिती घ्यायला श्रोत्यांना आवडेल ना, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीत ऐकवून जाऊ दे।
1: नक्कीच ताई, वेळ झाले आपल्या आजच्या भागातलं पाचवे गीत ऐकायचे। तो असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता? तो मी आता अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो चित्रपट आर के नारायण यांच्या 1958 सालच्या द गाईड या कादंबरीवर आधारित होता। गाईड हा चित्रपट दोन आवृत्तीमध्ये बनवला होता, एक अमेरिकन आवृत्ती आणि दुसरी भारतीय। अमेरिकन आवृत्ती ही 120 मिनिटाचा चित्रपट होता आणि भारतीय आवृत्तीमध्ये हा चित्रपट 183 मिनिटाचा होता। हा चित्रपट अमेरिकेमध्ये 1965 साली प्रदर्शित झाला तर भारतामध्ये 2 एप्रिल 1966 साली प्रदर्शित झाला होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे 3 आठवडे चालले होते। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। अतिशय फेमस गाणं या चित्रपटामधलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सतारीचा वापर मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेखरित्या साकारला गेला आहे। गाण्याचे बोल आहेत, पिया तो से नैना लागे। चला तर मग ऐकूयात या गाईड चित्रपटामधलं पुढचं गीत।

श्रोता, असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता याच्या संदर्भातली सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या हा कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा. खुश

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोतो, शर्मा विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, तुम्ही मगाशी बोलता बोलता फ्युजन हा शब्द वापरलात, तर त्याच्याबद्दल आणखी तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, कुठल्याही दोन संस्कृतींमधलं जे संगीत आहे ते जेव्हा आपण एकत्र पेश करतो तेव्हा त्याला फ्युजन म्हणता येईल। तर सध्या आपण जे काही बघत होतो की पंडित आनंद शंकर आणि पंडित रवी शंकर यांनी अशा पद्धतीने हे फ्युजन म्युझिक पेश केलं की जिमी हेंड्रिक्स हे प्रसिद्ध गिटार वादक किंवा यहुदी मेनुहिन हे प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि त्यांचा ताफा, तर ह्यांच्यासोबत त्यांनी सतार, तबला अशा पद्धतीने शास्त्रीय संगीताचं फ्युजन केलं। गंमत अशी झाली की त्यामुळे अमेरिका आणि भारत दोन्ही देशामध्ये हे संगीत लोकप्रिय तर झालंच, पण तरुणाईला सतार आणि शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करायला हे खूप उपयोगी पडलं। तसंच पाश्चात्य संगीत म्हणजे नुसता धांगडधिंगा नाही, त्यांच्यातही महान कलाकार आहेत हे आपल्याकडे माहीत पडायला फ्युजन संगीताचा उपयोग झाला। सिनेमासृष्टीमध्ये RD बर्मन, OP नय्यर, सलील चौधरी, नौशाद वगैरे अनेक संगीतकार हे जुन्या संगीताला नवीन साज हा चढवतच होते, त्यामुळे आजची पिढी या सांगीतिक वारशाकडे जुनाट, आउटडेटेड म्हणून अजिबात बघत नाही, तर स्वतः पण नवनवीन प्रयोग करून पाहते। ऋषी, मला पंडित नीलाद्री कुमार यांच्याबद्दलही अजून सांगायला आवडेल, पण त्यापूर्वी एखादं सुमधुर गीत होऊन जाऊ दे।
1: नक्कीच, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गाण्याकडे आपण वळूयात। श्रोतो, 1966 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1984 साली प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाचा रिमेक होता? 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते मेरा साया। अभिनेत्री साधना यांनी राज खोसला यांच्या 3 सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांमधून भूमिका केल्याचा, त्यापैकी मेरा साया हा त्यांचा दुसरा चित्रपट होता। पहिला होता 1984 साली प्रदर्शित झालेला वो कोण थी आणि तिसरा चित्रपट होता 1967 साली प्रदर्शित झालेला अनिता। मेरा साया हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झालेल्या पाठलाग या मराठी चित्रपटाचा रिमेक होता। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत नैनो में बद्रा छाए। ऐकूयात मेरा साया या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: हे गाणं ऐकायच्या तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला निळाद्री कुमार यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती श्रोतांना सांगायची आहे, तर ती माहिती तुम्ही आता श्रोतांना सांगू शकाल का?
1: हो, पंडित निळाद्री कुमार हे तरुण पिढीचे अतिशय आवडते अगदी गळ्यातला ताईत असलेले असे सतारवादक. ऋषी, त्यांनी झिटार नावाचं एक वाद्य स्वतः तयार केले बर का?
2: झिटार?
1: झिटार, हा.
0: अच्छा,
1: तर ह्याच्यामध्ये जशी गिटारला 5 तारा असतात तशा 5 तारा घेतल्यात आणि सतार जी आहे ती इलेक्ट्रिक रूपामध्ये मांडली, सो याला आपण इलेक्ट्रिक सितार किंवा झिटार असं म्हणता येईल. आणि तरुण लोक अगदी पंडित निळाद्री कुमार यांच्या मैफली असतात, शास्त्रीय म्हणजे पूर्ण शुद्ध शास्त्रीयच्याही असतात आणि फ्युजनच्याही असतात. त्याला इतकी गर्दी करतात की जणू एखाद्या विदेशी रॉक स्टारला जेवढी गर्दी होते त्याच्याही पेक्षा जास्त.
0: वा, तुम्ही आता जे वर्णन केलं त्यामध्ये ते झिटार वाद्य ऐकायला सुद्धा खूप छान वाटत असेल ना?
1: अतिशय भारी.
0: खूप नवीन माहिती ताई तुम्ही सांगितलीत. पण आता कसं आहे श्रोते हो की आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, कारण वेळेकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं गाणं मी तुम्हाला सोडून जातोय आणि हे गाणं तितकंच खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच ते आवडणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या स्वरसंध्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या मोबाईल क्रमांकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात, प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला सांगतोय 7414991185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 7414999185. शेवटचं गाणं मी तुम्हाला जे सोडून चाललोय ते 1963 साली प्रदर्शित झालेल्या दिल ही तो हे या चित्रपटा मधलं भैरवी रागावर आधारित असून हे गाणे गायले आहे मन्ना डे यांनी, संगीतकार आहेत रोशन साहेब आणि गीतकार आहेत साहिल लुधियानवी. ऐकूया ते शेवटचं गीत, गाण्याचे बोल आहेत लागा चुनरी में दाग. चला तर मग असेच काही गाणी गोष्टी आणि नवीन वाद्यांच्या माहितीसह स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुम्हाला भेटायला पुनश्च येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजी ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अरे वाह, ये तो बड़ी अच्छी बात है।
1: महात्मा फूले ने अपनी पत्नी सावित्री बाई फूले को भी पढ़ाया। 1848 में उन्होंने पुणे में लड़कियों के लिए भारत की पहली पाठशाला खोली।
0: अरे वाह।
1: 24 सितंबर 1873 को उन्होंने सत्यशोधक समाज की स्थापना की।
0: सत्यशोधक समाज।
1: और वह इस संस्था के पहले कार्यकारी व्यवस्थापक और कोषपाल भी थे। इस संस्था का मुख्य उद्देश्य समाज में शूद्रों पर हो रहे शोषण और दुर्व्यवहार पर अंकुश लगाना था।
0: अच्छा।
1: ज्योतिबा मैट्रिक पास थे और उनके घर वाले चाहते थे कि वो अच्छे वेतन पर सरकारी कर्मचारी बन जाए, लेकिन ज्योतिबा ने अपना सारा जीवन दलितों की सेवा में बिताने का निश्चय किया था। उस समय महिलाओं की स्थिति बहुत खराब थी मनु, क्योंकि घर के कामों तक ही उनका दायरा था। बचपन में शादी हो जाने के कारण स्त्रियों के पढ़ने लिखने का तो सवाल ही पैदा नहीं होता था। दुर्भाग्य से अगर कोई बचपन में ही विधवा हो जाती थी तो उसके साथ बड़ा अन्याय होता था। तब उन्होंने सोचा कि यदि भावी पीढ़ी का निर्माण करने वाली माताएं ही अंधकार में रहेंगी तो देश का क्या होगा। और तब उन्होंने माताओं के पढ़ने पर जोर दिया।
0: अच्छा।
1: उन्होंने विधवाओं और महिला कल्याण के लिए काफी काम किए। उन्होंने किसानों की हालत सुधारने और उनके कल्याण के लिए भी काफी प्रयास किए थे।
0: अरे वाह, कमाल है। ज्योतिबा फूले जी ने उस समय महिलाओं की पढ़ाई के लिए संघर्ष किया जबकि पूरा समाज उनके खिलाफ था। इतना विश्वास और इतनी हिम्मत। अब समझ आया पुराना स्तंभ जी कि आप क्या कहना चाहते थे, कि कभी कभी किसी की मदद करना इतना आसान भी नहीं होता।
1: बस हमें कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए। हाँ, लेकिन जोश में होश भी नहीं खोना है। यहाँ भी समझदारी की बेहद आवश्यकता है। समय अनुसार ही कदम उठाना चाहिए।
0: गहरी बात है, लेकिन जो भी हो, मैं आज ज्योतिबा फूले जी से बेहद प्रभावित हूँ और मुझे गर्व है कि उन्होंने पुणे में जन्म लिया।
1: मुझे भी बहुत गर्व है इस बात का।
0: चलिए, इसी बात पे मैं आपको ना आज एक वादा करती हूँ कि मैं जिंदगी में जो भी प्रोफेशन चुनूं, लेकिन दूसरों की मदद के लिए अलग से कुछ ना कुछ जरूर करती रहूंगी।
1: वाह, बहुत अच्छा। सोच तो बहुत अच्छी है, बस इसे ऐसे ही बरकरार रखना मनु।
0: बिल्कुल पक्का पुराना स्तंभ जी। अच्छा, अब मैं चलती हूँ। दूसरों की मदद करने के लिए पहले अपनी मदद भी तो करनी पड़ेगी ना।
1: मतलब?
0: मतलब ये कि पढ़ाई करनी पड़ेगी ना, ताकि मैं कुछ बन जाऊं।
1: जरूर।
0: थैंक यू पुराना स्तंभ जी। बाय बाय।
1: बाय बाय मनु।
2: धन्य ज्योति बाबूले अपने, धन्य क्रांति बाबूले।
0: अब अपने एक्सपर्ट जी से भी सुनते हैं ज्योतिबा फूले के बारे में कुछ अन्य विशेष बातें।
3: मिलिंद ढोंडू पवार साहेब जे जिजामाता स्कूल मध्ये टीचर आहे, तर आपण सर्वांतर्फे त्यांचं स्वागत आहे। आज जे ज्योतिबा फुले यांच्याबद्दल तुम्ही सांगणार आहे की ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तित्व बद्दल।
4: महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म आहे 11 एप्रिल 1827 मध्ये कटगुण सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। त्यांचा मृत्यू आहे 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। त्यांच्यावरती प्रभाव थॉमस पेन या लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांचं चरित्र अभ्यासून प्रभावित झालेले नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। वडील गोविंदराव फुले, त्यांच्या आईचं नाव आहे चिमणाबाई, पत्नी आहे सावित्रीबाई आणि त्यांना एक अपत्य होतं, त्याचं नाव आहे यशवंत। महात्मा ज्योतिबा फुले हे जगातील निवडक विद्वानांपैकी एक होते। त्यांचा विविध क्षेत्रातील अभ्यास शास्त्र शुद्ध होता. ते आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होते, शारीरिक दृष्ट्या बलवान होते. त्यामुळे त्या काळी भिक्षुकशाहीला विरोध करून ते बहुजन समाजासाठी लढा उभा करू शकले. त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये व्यवसाय लिहिताना कंत्राटदार असा केलेला आहे, त्यांनी सर्व मालमत्ता समाजासाठी अर्पण केलेली आहे.
3: याच्याबरोबरच एक प्रश्न असा येतो की ज्योतिबांच्या जीवनामध्ये काय असे घटना घडले जे आपल्याला सर्वांना प्रेरणा देतात.
4: महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भारतामधली सावित्रीबाई फुले ज्या आहेत या भारतातल्या पहिल्या शिक्षिका बनवण्याचा मान त्यांच्याकडे जातो. समाजातला जो जातीभेद आहे हा जातीभेद निर्मूलन करण्याचं महान कार्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. अस्पृश्यता निवारण यासारखे जे काम आहे हे काम महात्मा फुलेंनी केले. शेतकऱ्यांची कैवारी त्यांना म्हटलं जातं. गरीब अडाणी कष्टकरी श्रमकरी शेतकरी समाजास देशभर धर्माच्या नावाखाली धर्म मातंट पुरोहित सावकार तत्सम जे लोक लुटतात हे शेतकऱ्यांची याबद्दल त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना समजावून सांगितलं. त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले, जलसे केले, नाटक उभे केले आणि समाजामधला जो अंधकार आहे समाजामधलं जे अज्ञान आहे ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत ते आद्य नाट्यकार होते. त्यांनी तृतीय रत्न हे देशातील पहिलं सामाजिक नाटक लिहून प्रदर्शित केलं. त्यामुळे शेतकरी व समाज जागृत झाला आणि समाजात शिक्षणाचे महत्व समजले. प्रौढ स्त्री पुरुष शिक्षण घेऊ लागले. महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर कार्याचा जर अभ्यास करायचा बघितला तर त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे हे समाजासाठी वाहून त्यांनी घेतलेलं आहे. बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची त्यांनी निर्मिती केली. समाजातील विकृत मनोवृत्तींना बळी ठरलेले विधवा किंवा कुमारी माता ना गर्भधारणा झाल्यानंतर ते त्या काळामध्ये बेइज्जत होत होते आणि हे टाळण्यासाठी महात्मा फुले जे आहेत या महात्मा फुल्यांनी त्यांच्या मदतीसाठी आले. आणि या अशा बालकांसाठी ज्या कुमारी माता आहेत किंवा विधवांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी बाल सुधारगृह अनाथ बाल सुधारगृह चालविला. आणि अशा प्रकारे संकटात सापडलेले त्या काळामधली काशीनाथू नावाची एका ब्राह्मण समाजातल्या भगिनीवर अशाच प्रकारची आत्महत्या करण्याची वेळ आली होती. महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये जुन्या लाकडी पुलावरून ती स्त्री जी आहे ती उडी मारण्याच्या तयारीत होते. महात्मा फुलेंनी त्या मुलीला वाचवलं, तिचा सांभाळ केला. सावित्रीबाईंनी तिचं बाळंतपण केलं. तिला जो एक मुलगा झाला तो मुलगा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी दत्तक घेतला. त्याचंच नाव पुढे यशवंत ठेवण्यात आलं आणि ज्योतिबांच्या इच्छेनुसार पुढे यशवंत डॉक्टर झाला आणि त्यानं शेवटपर्यंत गरिबांची मोफत सेवा केली. त्या काळामध्ये महिलांचं केश ओपन केलं जायचं. एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचं जबरदस्तीनं केस या ठिकाणी कापले जायचे, वफन केलं जायचं. आणि त्या विरोधामध्ये महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये एक आंदोलन निर्माण केलं. जे केश कर्तन करणारे जे लोक आहेत त्या लोकांना एकत्र करून स्त्रियांची केस कापली जाणार नाहीत किंवा त्यांना स्त्रियांची केस कापू नयेत याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि नाभिकांचा संप पुण्यामध्ये घडवून आणला. आणि तेव्हापासून विधवांची केस कापायची पद्धत जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे बंद झालेली आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं. त्या काळचा समाज हा कर्मठ समाज होता. एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्यानंतर किंवा मृत्यू पावल्यानंतर त्या स्त्रीला पुनर्विवाह करायला परवानगी नव्हती समाजाकडून. परंतु महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत यांनी त्या काळामध्ये विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. विविध प्रकारची विवाह ते जे आहेत ते त्यांनी करून दाखवले. त्याचबरोबर इंग्रजी भाषेमध्ये शिक्षणाचा पुरस्कार महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिक्षण इंग्रजी भाषा जी आहे ही शिकण्यामध्ये असावी याचा त्यांनी पुरस्कार केला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा या दोघांनीही पुरस्कार केला. इंग्रजी ही जगभाषा होणार याचा अंदाज ज्योतिबा फुले यांना 150 वर्षापूर्वी त्यांनी व्यक्त केला होता. ज्योतिबांनी इंग्रजी भाषेचा पुरस्कार केला तेव्हा पुण्यातील सनातन मंडळींनी त्यांना इंग्रजांचे हस्तक आहेत ख्रिस्ती आहेत अशा स्वरूपात त्यांनी या ठिकाणी त्यांचा धिक्कार केलेला आहे.
3: महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये एक विशेष यांची स्पेशालिटी काय आहे?
4: महात्मा ज्योतिराव फुले एक आदर्श पती होते. महात्मा ज्योतिराव फुले साहित्यिक विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव फुले एक मोठे उद्योजक होते, बांधकाम कंत्राटदार होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वातंत्र्य लढा त्या काळामध्ये, राजकीय लढा त्या काळामध्ये निर्माण केला. सत्यशोधक समाज जो आहे त्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सत्य धर्माची स्थापना केली. त्याचबरोबर त्या काळामध्ये हे मराठीतले लेखक, विचारवंत, समाज सुधारक होते. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली आणि जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. जनता त्यांना महात्मा फुले म्हणू लागली.
0: धन्यवाद एक्सपर्ट जी. और पुराने स्तंभ जी से भी आज हमने बहुत कुछ जाना ज्योतिबा फुले जी के बारे में. हमारे एक्सपर्ट जी ने भी आपको बहुत ढेर सारी बातें बताई है ना. मैं हूँ मनु दोस्तों, और हम आज ज्योतिबा फुले जी की कहानी से क्या सीखे जिसे हम अपनी आज की लाइफ में अप्लाई कर सकते हैं उस बारे में बात कर रहे हैं. वैसे सीखने को तो बहुत कुछ है. उन्होंने, ज्योतिबा फुले जी ने, महिलाओं के लिए पहला स्कूल खोला, महिला शिक्षा के लिए पहला कदम उठाया. उन्होंने समाज की परवाह नहीं की क्योंकि वो एक बहुत अच्छा काम कर रहे थे, और इस अच्छे काम ने शायद उनको बल दिया कि वो पूरी मेहनत और लगन के साथ आगे बढ़ सके. नहीं तो सोचिए, जिस चीज के सभी खिलाफ हो तो कितना मुश्किल होता होगा ऐसे में वहां रहना और वहां रह करके वो करना जो उनको ठीक लगता है. इसी तरह से दोस्तों, अगर हमें कोई ऐसी बात लगती है जो हमें करनी चाहिए, क्योंकि हमारा देश एक सेकुलर देश है, हर धर्म, हर जाति, हर मानव के लिए यहाँ एक जैसा नजरिया होना बेहद जरूरी है. इसलिए सभी को एक समझना ये हमारी जिम्मेवारी है, और मुझे लगता है ये करके हम ज्योतिबा फुले जी के सिद्धांतों को आगे बढ़ाएंगे, समाज के लिए कुछ जरूर करेंगे, अपना कॉन्ट्रीब्यूशन हम भी देंगे. मैं लूंगी आपसे विदाई, और आप सुनते रहिए रेडियो पुणे की आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: मित्रांशिवाय आयुष्य पूर्ण हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। माझ्या रसिक मित्रांनो, आपण मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास या संदर्भात पाहत होतो। आणि मागच्या भागात आपण पाहिलं की आईने लग्नाचा विषय काढल्यावर नरेंद्र कसा उसळला ते। आईचा कंठ दाटून आलेला आहे, तिने डोळ्याला पदर लावलेला आहे, त्यावेळेला समोरची व्यक्ती म्हणते शांत व्हाई, काही वाईट वाटून घेऊ नका, अमुक एक गोष्ट व्हावी असा ईश्वरी नेमानेम असला तरी ती गोष्ट होणारच। ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे आणि नाहीच होणार असा संकेत असला तर ती कालयत्री घडवणंही कोणाला शक्य होणार नाही। इथेच मी खाली एक फलक पाहिला, त्याच्यावर हेच वाक्य आहे, तुमच्या भाग्यात आहे ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि ते तुमच्या जे तुमच्या भाग्यात नाही ते कोणीही तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही, याच्यावर या मास्तर महाशयांचाही विश्वास होता। नरेन उद्योगी धडपडी आहे, प्रतिभावान आहे, विद्वान आहे, सारं काही करतोय, जे काही करतोय ते प्रामाणिकपणे करतो, पण पुष्कळ वाटतं की आम्ही त्याच्यात असलो तरी तो आमच्यात नाही, केवळ निमित्त मात्र, केवळ योगायोग किंवा कर्तव्य भावनेनेच तो आमच्यात राहतो। नाही आई, नरेंद्रनाथ म्हणजे दत्त घराण्याला मिळालेले एक ईश्वरी वरदान आहे आम्ही असं समजतो। परिसासारखे ते परिस जसा कुठल्याही धातू लागला की सोन्यात रूपांतर होतं, आपण मात्र पत्थर राहणंच तो पसंत करतो, तो तर त्याचा कर्मयोग। अरे कोणाला परिस सापडलाय मास्तर महाशय, तुम्हाला की काय, लवकर आणा इकडे, आम्हाला त्याची गरज आहे, नरेंद्रने हास्याच्या गडगडाटात प्रवेश केला आणि विचारता झाला। त्यांना नाही सापडला, तूच तो दगड आहे असं मीच त्यांना समजावून सांगत होते। का बर, शेजारी भाऊबंद कोणी टेंगूळ आल्याची तक्रार घेऊन आला होता की काय, घ्या आता, ऐका अकलेचे तारे स्वारीचे। भुवनेश्वरी आत जाण्यासाठी उठली होती। कसे आला होतात महेंद्र महाशय? मातुश्रींच्या दर्शनासाठी। अच्छा, अग आई, मास्तरांना काही तीर्थ प्रसाद दिला की नाही?
2: तीर्थ प्रसाद?
1: अग तुझ्या दर्शनासाठी आले होते म्हणतात, मग दर्शनानंतर काय मिळतं? विद्वान मनुष्या, त्यांनी दर्शन माझं घेतलं असलं तरी प्रसाद तुला आणलाय, आणि तीर्थ ते मी पाठवून देते ना आतून। थांब, आता जाऊ नको बाहेर, बरंच काही बोलणं झालं असेल, बरंच सांगत होत्या त्या। हो, तुमच्या निमित्ताने सारच त्यांच्या मनात अवघडलेलं ते सर्व, ती खूप आधीर झाली आहे मला संसारात अडकवण्यासाठी, त्यात काही चूक आहे का? छे छे, आईच्या दृष्टीने बरोबर, मलाही कधी कधी वाटत की माझ्या नियतीला ओळखण्यात काहीतरी चूक होत नाहीये ना, का मृगजळाच्या मागे धावतोय मी?
2: मृगजळ? कुठलं मृगजळ?
1: दक्षिणेश्वर? नाही महाशय, मला नाही असं वाटत, संसारात एवढा का फसत चाललोय, अडचणींनी माझा पाठपुरावा रोज का चालवलाय, रोज उठून झोळी घेऊन इतकी वणवण का करतोय मी,
2: रोजचा नकाराचा पाडा घोकीत जावं तर तिथे सोन्यासारखे माझे छोटे भाऊ बहीण आई उत्कटतेने माझ्याकडे निरखून पाहत आहे, काहीतरी करेल हा. तिकडून पाठवलेले सज्जन माझ्याकडे येतात, माझा किती अदपात

झाला आहे, माझं किती पतन झालंय पाण्यासाठी. भर उन्हातून चालता चालता पायाला फोड आले तर त्यावेळी पाणी देण्यासाठी सुद्धा तुमच्या कलकत्त्यातले लोक तयार नाहीत. परवा असाच थटकून भटकून मरगळून एका बागेत जाऊन बसलो, एका पुतळ्याच्या सावलीत. वाटलं आत्ता बेशुद्ध होईल. तो दोन मित्र तिथं मला असा पडलेला पाहून माझ्याजवळ आले. मला सावध करीत त्यांनी मला पाणी दिलं. एकानं माझं सांत्वन करण्यासाठी अगदी गोड आवाजात गाणं सुरू केलं, बैचे कृपाधन ब्रह्मनिश्वास पवने. त्याच्या कृपाधनीमूत होऊन ब्रह्मनिश्वासाच्या रूपाने वायूमध्ये वाहत आहे. दोन्ही खानाने हात झाकून मी जोरात ओरडलो, बंद करा ते गाणं. भरल्या पोटावर हात फिरवीत गोळवायचं ते अध्यात्म आहे ज्यांना अन्नाची वस्त्राची ददात नाही. उंची रेशमी गादीच्या पलंगावर वर पंखा हातात असताना अर्धवट तंद्रीत म्हणायला ते उत्तम असेल, पण त्याची पीडा मला का देतोस. माझ्या हालिकीची, माझ्या दारिद्र्याची, माझ्या भुकेने तडपणाऱ्या आई भावांची का थट्टा करतोस. बंद कर तुझं ते संगीत आणि बडबड. एकेकाळी मी याच्यात अडकलो होतो. भुकेल्या पोटी अन्न की ब्रह्मज्ञान घालणार. मास्तर असे कित्येक दिवस गेले असतील ज्या दिवशी घरात काही नाही म्हणून काही खोटं नाटं सांगून मी उपाशी राहिलोय. हे मी तुम्हाला मागच्या या भागात बोललोच होतो. मी एकटा लढेन. सिंह गलित गात्र होऊन अगतिक झाला म्हणजे गवत खाईल की काय. मी एकटा लढेन, प्राणपणाने लढेल, एकटा चालेन, वाटेल तितकं चालायची तयारी माझी. पण ही जीवनाची लढाई मला जिंकायची आहे, हरायची नाही. या पुढे सर्व गोष्टी कपदार्थ आहे. मी ठामपणे सांगेल, होय मी नास्तिक झालोय. तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुमचं भलं बुरं तुम्हाला लखलाभो. तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, मला माझ्या रस्त्याने जाऊ द्या. अन्नाचा कण मिळवण्यासाठी ऊर फुटेपर्यंत धडपड करू नये. निराशेचे नकाराचे दगडधोंडे खात बसलेल्या अभाग्याने आपली निराशा आणि भुकेची आग भिजवण्यासाठी दारूचा पेला जवळ केला किंवा प्रसंगी अजून काही केलं तर त्याचं काय चुकलं. पण मी विचलित होणार नाही. अशाच गाव गप्पा पराचा कावळा कथन करून ठाकुरांना ऐकवल्या गेल्या. माझी वेदना समजून घेण्याची कोणाची तयारी नव्हती आणि पात्रता तर नव्हतीच. जाता येता रोजचा संग्राम करताना, रोजची लढाई करताना सर्व शक्तिमान ईश्वराला प्रार्थना करतो की माझी तडफड तळमळ समजू दे, बाकी सारं खोटं वाटू दे. मास्तर महाशय, सहनशक्तीला मर्यादा असतात. पिंजऱ्यात सापडलेल्या नरकेसरीला तर पोर सोरही दगड मारतात. नाही नरेंद्रनाथ, तुमच्या साठी ठाकूर खरंच रात्र दिवस तळमळत असतात. ते म्हणतात मी त्याच्यासाठी दारोदारी भीक मागेल. परत परत येऊन सांगितलं त्याच्यावर संतापून ठाकूर म्हणाले, जा मूर्खांना वाटेल ते बडबडू नका. परत असं काही सांगितलं तर तुमच्या तोंडही पाहणार नाही. असं तुमच्याबद्दल वाईट साईट बोलणाऱ्यांना त्यांनी दटावलं. आईनंच मला सांगितलंय नरेंद्रचं असं कधीच होणार नाही. खरंच ठाकूर तुमच्या बेटीसाठी आसुसले येतो, कोणत्या तोंडाने येऊ. आणि असल्या बोलण्यात घालवायला वेळ मला वेळ नाही. दक्षिणेश्वरी कधी येऊ म्हटलं तरी अडचण तीच. गाडी भाड्याला तरी द्रव्य लागतं, ते कुठून आणायचं. बर, आज भवेश्वरांकडे गेला होतात ना. हो गेलो होतो. मग इतक्या आधी येऊन काय उपयोग, पुढे केव्हा तरी या. म्हणजे जवळजवळ नाहीच जमण्यासारखं. काळजी करू नका, ते काम माझ्याकडे लागलं. मी ईश्वर चंद्राशी बोलतो, त्यांनी माझ्याजवळ कबूल केलेलं आहे. तुम्हाला माहीत नाही, मीही त्यांच्याच संस्थेचा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. आमच्या संस्थेचं बहु बाजार भागात एक हायस्कूल आहे. तुम्हाला मी हे सांगणारच होतो, तुमची हरकत नसेल तर बहु बाजार शाळेचे मुख्याध्यापक म्हणून तुमची नेमणूक करता येईल. मनापासून धन्यवाद महाशय, फार चांगली बातमी सांगितली. अंगाचा दहा दहा करणारा उन्हाळा संपून पावसाची सर यावी असं नरेंद्रला वाटू लागलं. अशा रीतीने नरेंद्रची गाडी
थोडीफार मार्गाला लागत होती आणि शेवटी सगळ्यांची धडपड, गुरुचा आशीर्वाद कामी आला आणि नरेंद्रनाथ दत्त बीए बो बाजार विद्यासागर हायस्कूलचे हेडमास्टर झाले. काळी पॅन्ट वर अल्पाकाची चाबंद गळ्याचा कोट, कुरळे केस, अंगाभोवती शाल, हातात छत्री, एका हातात पुस्तक. मुखावर जरी गंभीरता असली तरी डोळे अतिशय तेजपूर्ण असे नरेंद्र महाशय हायस्कूल जाताना दिसू लागले. विद्यार्थ्यांनाही आपले नवीन मुख्याध्यापक दिसू लागले, पण नरेंद्रला स्वतःला मात्र ते दिसत नव्हतं. त्याचं अजूनही रोजचं शोधणं आणि भटकणं संपलं नव्हतं. घरातली वादावादी आणि काळजी किमान या घडीला मिटली होती. त्याला रात्रीचा एक प्रसंग आठवला. उठलेलं दैवी स्फुरण तो विसरू शकत नव्हता. कुटुंबाच्या सेवेत आणि आपल्या सुखभोगात आयुष्य घालवण्यासाठी आपला जन्म नाही हे त्या रात्री परत त्याने अनुभवलं होतं. काहीतरी करून यातून आपल्याला सुटका करून घ्यायला पाहिजे अशी त्याच्या मनाची तयारी सुरू झाली होती. यावर नरेंद्रची धडपड, गोंधळ सतत चालूच होता. आणि अशाच एकाएकी तो ठाकुरांच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. शेजारती होऊन सर्व परिसर रिकामा झाला होता. ठाकुरांच्या खोलीत तो पोहोचला. बरीच भक्तमंडळी त्यांचं दर्शन घेण्यासाठी जमली होती. ठाकूर आपल्या आसनावर बसले. नरेंद्र त्यांच्या पुढ्यातच बसून सर्व लोकांमध्ये बसला. लगबग सुरू झाली. एकाएकी त्याच भाववेशात ते नरेंद्रजवळ आले. त्यांनी त्याला उठवले, आपल्या शेजारी आसनावर बसवलं. हृदयाशी धरून अतिशय गंभीरतेने ते गाऊ लागले. कथा बोलतो डराई ना बोलिये डराई, माने सांदा होय तो माधने डराई. काही बोलावं तर त्याची भीती वाटते, काही बोलू नये तरी भीती वाटते. मग करावं काय, तुझ्यासारख्या पृथ्वी मोलाचा खजिना मी गमावणार तर नाही ना. गाता गाता ठाकूरांच्या डोळे गळू लागले. नरेंद्रची तीच अवस्था झाली. आजूबाजूची माणसं हे अघटित दृश्य पाहून चकित झाली. महाराज, नरेंद्र बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटला, पण तुमच्या दोघांच्या अश्रुपाताचं कारण काय? अरे तुम्हाला काय करायचं, आमचं खाजगीतलं होतं. त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी हे होऊन गेलं. आणि मग हे सगळं झाल्यावर मी तुम्हाला सुरुवातीला जो प्रसंग सांगितला ती घटना घडली. आणि नरेंद्रला ठाकुरांनी सांगितलं की मंगळवारी माग. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की 3 दिवस 3 रात्र वेळा तो दक्षिणेश्वरी काली मातेपुढे लीन होतोय, नतमस्तक होतोय, पायावर आपला माथा टेकवतोय डोळे मिटून, आणि मागतो काय, ज्ञान दे, वैराग्य दे, जगाचं कल्याण करण्याची बुद्धी दे, म्हणजे ऐश्वर्य, सौख्य, उपभोग या सगळ्याला तिलांजली सोडून त्याच्या तोंडातनं नेमके शब्द निघतात, विवेक दे, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. आणि त्याची ही अवस्था ठाकुरांनी पाहिली. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपला उजवा हात त्याच्या मस्तकावर त्यांनी ठेवला आणि तुला सर्व काही मिळेल, सर्व सर्व, कनक आणि कांता सोडून. खरंच ठाकुरांचे हे आशीर्वाद ही त्यांच्या तोंडून भविष्यवाणीच निघाली हे आपण पाहिलं. आता आपण याच्या पुढच्या भागात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा, रसिक श्रोते हो, याच्या पुढच्या भागात आपण ठाकुरांचा मृत्यू अगदीच थोडक्यात त्याच्याबद्दल पाहून त्याच्यानंतर झालेली नरेंद्रची अवस्था आणि त्या अवस्थेवर मात करण्यासाठी सर्व सोडून त्याने भारताची केलेली परिक्रमा हे पाहणार आहोत.
तुम्ही माझं शांततेने ऐकून घेतात. काही चुकलं असेल तर क्षमा करा. कोणाच्याकडे काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या अनवधानाने झालेल्या आहेत. माझा प्रयत्न फक्त एकच आहे की स्वामी विवेकानंदांचा प्रवास कसा खडतर होता आणि त्या सगळ्या दिव्यावर त्यांनी कशी मात केली. 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांना 39 प्रकारच्या व्याधींना आजारांना तोंड द्यावं लागलं. त्या सर्वावर मात करीत ते कसे पुढे गेले, म्हणून तर आजही आपण 125 वर्षानंतर त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करतो. धन्यवाद, धन्यवाद. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.